0: Sandhya Deepam Sarav Satyam. Then we are going further.
1: Takže budeme pokračovat teďko.
0: Om Namo Prabhu Deep Avinasi. Om Namo, you know the Om Namo means salutation.
1: Namo znamená pozdrav.
0: Prabhu is God.
1: Prabhu je Bůh.
0: Deep is Mahaprabhuji, or deep is the light.
1: Deep je Mahaprabhuji anebo světlo.
0: Avinasi. Avinasi means is not dying.
1: Avinasi znamená, který neumírá.
0: He is ever and ever he is there round the whole universe also.
1: Je vždycky věčný ve vesmíru.
0: Om Namo Prabhu Deep Avinasi. Aap hi Brahma, aap hi Vishnu, aap ho Kailas ke vasi. O Gurudev,
1: O Gurudev,
0: Mahaprabhuji,
1: Mahaprabhuji.
0: Aap hi Brahma, you are the Brahma.
1: Si Brahma.
0: That Brahma who is the creator.
1: Brahma, který je stvořitel.
0: Brahma. Vishnu. Know the God Vishnu. Many, many times, many, many. Also like what called be the Krishna.
1: Si Bůh Vishnu a také ho známe pod jménem Krishna.
0: Aapahi Brahma, aapahi Vishnu. Aap ho Kailas ke vasi. And O Gurudev, you are also residing in the Kailash.
1: O Gurudev, ty také přebýváš na Kailáši.
0: You are residing there.
1: Tam žiješ.
0: Aap ho Narad, aap ho Sarad, aap ho Ses Sukrasi. Aap ho Narad, aap ho Sarad, aap ho Ses Sukrasi. Aap ho hi, aap ho Dhyani, aap ho Gyani, aap ho Yog Prakasi. You are is Brahma, aap is Vishnu, and you are Kailash, who is living in the Himalaya, in Kailash.
1: Si.
0: Aap ho Narad, also you are the Narad Rishi.
1: Si také Narad Rishi.
0: Aap ho Sarada, and aap ho Ses Sukrasi. Ses Sukrasi is where that snake, very big, under the ocean, and there where Vishnu is residing.
1: Sesukrasi je ten velký had pod oceánem a tam žije Vishnu.
0: Ses. And the ses means also what remains after all, but still there remains.
1: A ses je také to, co potom všem zůstane.
0: Aap ho Dhyani, aap ho Gyani, aap ho Yog Prakasi. Aap ho Dhyani, O Mahaprabhuji.
1: O Mahaprabhuji.
0: Aap hi Dhyani. You have meditation, you know that, O Devpuriji.
1: Máš meditaci, znáš to, O Devpuriji.
0: Aap ho Gyani, you are the knowledge.
1: Jsi poznání.
0: Aap ho Yog Prakasha, and you are the light of the yogas.
1: Asi světlo yug.
0: Mahaprabhuji is saying to Devpuriji.
1: To říká Mahaprabhuji Devpuriji.
0: Aap ho Dhyani, aap ho Gyani, aap ho Yog Prakasi. Aap ho Dev Sab Devi, aap ho Surya Prakasi. You are also my Lord. You are the Shakti.
1: Můj pane, si také Shakti.
0: And you are also Bhakti.
1: A Bhakti.
0: Devi.
1: Bhakti Devi.
0: आप ही सूर्य प्रकाश, ओ देवपुरी जी, यू आर द सूर्य, द सन प्रकाश,
1: ओ देवपुरी जी, ति सी टाके स्लुंसे,
0: आप हो वेदों के ज्ञाता, आप हो भक्त उर्वासी, आप हो वेदों के ज्ञाता, ओ महाप्रभु जी, यू नो द Vedas, you know the Vedas.
1: O Mahaprabhu ji, ty znáš Vedy.
0: Aap ho bhakt urvasi, and all the bhaktas are in our heart.
1: A všichni bhaktové jsou v našich srdcích.
0: Aap ho vedon ke gyata, aap ho bhakt urvasi. Aap ho shant naam ke data, aap ho sat naam ke data, O Gurudev. You are the Sat, the truth.
1: O Gurudev, ty jsi pravda.
0: Now, so from that truth name you are the Data, O God.
1: Té pravdy ty jsi.
0: Aap ho bhakt urvasi, and you are Gurudev in our heart.
1: A Gurudev jsi v našem srdci.
0: Urvasi is the heart.
1: Urvasi je srdce.
0: आप हो वेदों के ज्ञाता, यू आर नोवर ऑफ द वेदास,
1: znáš Vedy.
0: आप हो भक्त उर्वासी, आप हो सतनाम के दाता, एंड यू आर द नेम ऑफ द गॉड, एवरीथिंग यू आर गिविंग अस,
1: इसी में बुझी अब शेखनो नाम दाता,
0: सतनाम के दाता, सत मीन्स द ट्रूथ,
1: सत्य प्रावधा.
0: आप हो निज स्वरूप के ज्ञाता, एंड यू आर द, यू आर दैट ऑफ द ज्ञाता, द नॉलेज नोवर,
1: आई से नॉलेज,
0: यू आर द फॉर्म ऑफ द नॉलेज ज्ञाता,
1: से पदोबौ पोज्नानी.
0: नमो ओम नमो प्रभु दीप प्रणामा Brahmanand Urvasi. And about Brahmanand ji, it is Om Namo Prabhu Deep Pranam. So Om Mahaprabhu ji, Prabhu ji said, Pranam, salutation. Brahmanand Urvasi, Brahmanand, Brahmanand, Brahmanand. There you are residing, O my Dev Puri ji, Gurudev.
1: Takže přebýváš tam, můj Dev Puriči, můj Gurudeve.
0: Namo, om namo, prabhu dýpaya vinasi, aap ho brahma, aap hi vishnu, aap ho kelas kevasi, aap ho narad, aap ho sarad, aap ho ses sukrasi, aap ho dhyani, आप हो ज्ञानी, आप हो योग प्रकाशी, आप हो देव सब देवी, आप हो सूर्य प्रकाशी, आप हो ब्रह्म विनिर्वाणी, आप हो चहूं आपके वासी, चहूं इन ऑल डायरेक्शंस यू आर देयर,
1: सिर्फ všech směrech,
0: आप हो वेदों के ज्ञाता, आप हो भक्त उर्वासी, आप हो सतनाम के दाता, आप हो निज स्वरूप के ज्ञाता, ओम नमो प्रभु दीप प्रणामा.